0: और ठोस आर्थिक परिणामों में बदलने में सहायता मिलेगी।
1: इनटू कॉन्क्रीट इकोनॉमिक आउटकम।
2: इस समझौते से वस्त्र और परिधान, चमड़ा और जूते, इंजीनियरिंग उत्पाद, फार्मास्यूटिकल्स, कृषि और प्रसंस्कृत खाद्य उत्पाद सहित भारतीय निर्यात के लिए नए अवसर खुलेंगे। ये समझौता सेवाओं, निवेश और पेशेवरों, विद्यार्थी और युवाओं के आवागमन के क्षेत्र में भी नए अवसर पैदा करता है। भारत और न्यूजीलैंड के बीच लंबे समय से घनिष्ठ संबंध हैं, जो मजबूत जन संबंधों और व्यापार तथा निवेश, कृषि, शिक्षा, खेल, प्रौद्योगिकी और अन्य क्षेत्रों में बढ़ते सहयोग पर आधारित हैं। स्वास्थ्य और परिवार कल्याण राज्य मंत्री अनुप्रिया पटेल ने कहा है कि दवाओं के दुष्प्रभावों और प्रतिकूल प्रतिक्रिया की निगरानी में भारत की यात्रा पिछले वर्षों में आत्मनिर्भरता का एक उल्लेखनीय उदाहरण रही है। नई दिल्ली में नेशनल फार्मुलरी ऑफ इंडिया के 7वें संस्करण को जारी करते हुए उन्होंने ये बात कही। सुश्री पटेल ने बताया कि देश में दवाओं के प्रतिकूल प्रभावों की निगरानी के लिए फिलहाल 1100 से अधिक केंद्र कार्यरत हैं।
3: Today we have around 1150.
4: देश में अभी करीब 1150 प्रतिकूल दवा प्रतिक्रिया निगरानी केंद्र और 773 चिकित्सा उपकरणों से जुड़ी प्रतिकूल घटनाओं की रिपोर्टिंग केंद्र कार्यरत हैं। ये केंद्र सरकारी और निजी अस्पतालों तथा मेडिकल कॉलेजों में संचालित हैं। अब इन सुविधाओं का विस्तार प्राथमिक स्वास्थ्य केंद्र स्तर तक करने की योजना है, जिससे दवा और चिकित्सा उपकरणों की सुरक्षा निगरानी को और मजबूत किया जा सकेगा।
3: Which will make a big change in times to come.
2: सुश्री पटेल ने बताया कि भारत अब दवाओं के दुष्प्रभावों और प्रतिकूल प्रतिक्रिया की निगरानी से जुड़े आंकड़े विश्व स्वास्थ्य संगठन के रोगी सुरक्षा डेटाबेस को दे रहा है।
3: इंडिया टुडे हैज रिजन फ्रॉम द
4: भारत आज WHO के डेटाबेस में दवा सुरक्षा संबंधी जानकारी साझा करने में दुनिया में 8वें स्थान पर है, जबकि 2009 से 2014 के बीच वे 123वें स्थान पर था। दुनिया के करीब 25 देश भारतीय फार्माकोपिया को मान्यता देते हैं और स्वीकार करते हैं।
3: विच रिकग्नाइज एंड एक्सेप्ट द इंडियन फार्माकोपिया।
2: सुश्री पटेल ने लोगों से बिना चिकित्सकीय सलाह के दवा न लेने की अपील की है। दूरसंचार विभाग ने सिम कार्ड को धोखाधड़ी से जारी किए जाने, दूरसंचार पहचानकर्ताओं के दुरुपयोग या IMEI नंबरों के साथ छेड़छाड़ को लेकर सतर्क रहने को कहा है।
4: विभाग ने दोहराया है कि ऐसा किया जाना एक दंडनीय अपराध है, जिसमें 3 साल के तक की जेल और 50 लाख रुपए तक का जुर्माना हो सकता है। विभाग ने लोगों से अपना सिम कार्ड किसी और के साथ साझा न करने को कहा है। विभाग ने लोगों को सलाह दी है कि फर्जी दस्तावेजों के जरिए सिम कार्ड न खरीदें। संचार मंत्रालय ने लोगों को सलाह दी है कि वे संचार साथी पोर्टल और मोबाइल ऐप के जरिए अपने मोबाइल का नियमित रूप से सत्यापन करें। दीपेंद्र की रिपोर्ट के साथ समाचार कक्ष से वैष्णवी।
2: केंद्रीय संचार राज्य मंत्री डॉ. चंद्रशेखर पेमासानी ने कल तमिलनाडु के मदुरई में डाक विभाग द्वारा आयोजित कार्यक्रमों की श्रृंखला का शुभारंभ किया। उन्होंने दक्षिणी क्षेत्र में इंडिया पोस्ट ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स साझेदारी का शुभारंभ किया। एक रिपोर्ट।
5: इस पहल के तहत शुरुआत में 3 किसान उत्पादक संगठनों तेनिकी वराठ नाठी फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड, मदुरई की मामा मदुरई फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड और विरुद्धनगर जिले की कम्बिकुड़ी कलवाई फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी के साथ साझेदारी की गई। मदुरई प्रधान डाकघर में विक्रेताओं के ऑर्डर के संग्रह, प्रोसेसिंग, पैकेजिंग और भेजने के लिए विशेष भंडारण और ऑर्डर पूर्ति केंद्र भी स्थापित किया गया है। श्री पेमा सानी ने सुकन्या समृद्धि खाता योजना के तहत पट्टी गांव को संपूर्ण सुकन्या ग्राम घोषित किया है। चेन्नई से जॉय की रिपोर्ट के साथ समाचार कक्ष से प्रियंका अरोड़ा।
2: ये समाचार आकाशवाणी से प्रसारित किए जा रहे हैं। दोपहर समाचार में आपका फिर स्वागत है। राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू आज से 3 दिन के गुजरात दौरे पर रहेंगी। हमारे संवाददाता ने बताया है कि वे कल एकता नगर केवड़िया में 72वें राष्ट्रीय फिल्म पुरस्कार समारोह की अध्यक्षता करेंगी।
6: सूचना और प्रसारण मंत्रालय द्वारा प्रतिवर्ष ये पुरस्कार फीचर फिल्मों, नॉन फीचर फिल्मों और सिनेमा पर लेखन के क्षेत्र में रचनात्मक और तकनीकी उपलब्धियों के लिए दिए जाते हैं। 72वें संस्करण के पुरस्कार विजेताओं की घोषणा 18 जुलाई 2026 को 3 जूरी के अध्यक्षों ने की थी। इन पुरस्कारों को 3 मुख्य श्रेणियों, फीचर फिल्में, नॉन फीचर फिल्में और सिनेमा पर सर्वश्रेष्ठ लेखन में बांटा गया है। साथ ही इसमें भारतीय सिनेमा का सर्वोच्च सम्मान दादा साहब फाल्के पुरस्कार भी शामिल है। समाचार कक्ष से जया भारती।
2: राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू बुधवार को वडोदरा में महाराजा सयाजी राव विश्वविद्यालय के 75वें दीक्षांत समारोह में शामिल होंगी। भारतीय जनता पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष नितिन नवीन उत्तर प्रदेश के 2 दिन के दौरे पर आज मेरठ पहुंचे। श्री नवीन आगामी विधानसभा चुनावों की तैयारियों को लेकर मेरठ और सहारनपुर यात्रा पर हैं। इस दौरान उन्होंने बूथ, शक्ति केंद्र, मंडल और जिला स्तर तक संगठन की तैयारियों की समीक्षा की और कार्यकर्ताओं से सीधे संवाद किया। श्री नवीन ने युवा संवाद में छात्र छात्राओं से बातचीत की। कृषि मंत्री शिवराज सिंह चौहान ने पंजाब के लोगों से नशा मुक्त पंजाब यात्रा से जुड़ने और राज्य को नशा मुक्त बनाने में योगदान देने की अपील की है। भटिंडा के तलवंडी साबो में यात्रा के 4थे चरण की शुरुआत करते हुए श्री चौहान ने पंजाब सरकार पर मादक पदार्थों और ड्रग माफिया के खिलाफ तय समय सीमा में कार्रवाई न करने का आरोप लगाया। उन्होंने कहा कि भाजपा पंजाब में ड्रग माफिया को खत्म कर राज्य के सर्वांगीण विकास के लिए नई शुरुआत करेगी।
7: पंजाब की नशा मुक्ति के लिए अभियान चला रहे हैं, हम सरकार पे भी दबाव बना रहे हैं। जितने माफिया है उनके खिलाफ हमने अभियान छेड़ा हुआ है। 2 दिन की बहारें हैं जग में, कब जुल्म किसी का चलता है। ये जुल्म का सूरज लाख चढ़े हर शाम को लेकिन ढलता है। आज वो चुनौती देने आया हूँ, प्रधानमंत्री जी का भी संदेश और अमित जी का भी संदेश लेके आया हूँ।
2: श्री चौहान ने नशे से प्रभावित परिवारों से भी मुलाकात की। भारतीय जनता पार्टी ने पूर्व उपराष्ट्रपति हामिद अंसारी की हाल की टिप्पणी को लेकर कांग्रेस पर निशाना साधा है। पार्टी मुख्यालय में भाजपा प्रवक्ता सुधांशु त्रिवेदी ने कहा कि श्री अंसारी ने 2019 में प्रकाशित एक किताब का हवाला देते हुए कहा था कि पूर्व प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू हिंदू राष्ट्रवाद को कम्युनिज्म से बड़ा खतरा मानते थे। श्री त्रिवेदी ने आरोप लगाया कि कांग्रेस अब वामपंथ और वामपंथी विचारधारा से प्रभावित है। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जनसेवा में 25 वर्ष पूरे कर रहे हैं। उनकी यात्रा जनसेवा से देश सेवा के संकल्प और निरंतर जनसेवा की भावना से प्रेरित रही है। इसी सेवा और सुशासन की सोच के साथ सरकार वर्ष 2047 तक विकसित भारत के लक्ष्य की दिशा में काम कर रही है। समावेशी विकास और सामाजिक सशक्तिकरण के जरिए लोगों के जीवन में बदलाव लाने का प्रयास किया जा रहा है। इस अवसर पर हम विशेष श्रृंखला प्रसारित कर रहे हैं। वर्षों के इंतजार के बाद हुए भव्य राम मंदिर निर्माण के साथ ही राम की नगरी अयोध्या आज वैश्विक पटल पर धार्मिक पर्यटन और विकास की नई इबारत लिख रही है। राज्य और केंद्र सरकार के प्रयासों से अयोध्या में अनेकों विकास कार्य हुए हैं और पूरी दुनिया में सनातन धर्म के केंद्र के रूप में अयोध्या फिर से प्रतिस्थापित हो चुकी है।
8: 2014 में केंद्र में सरकार बदलने और 2017 में राज्य में योगी आदित्यनाथ की सरकार आने के बाद से ही भगवान राम की नगरी अयोध्या का कायाकल्प शुरू हो गया। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी की मौजूदगी में अयोध्या में रामलला की प्राण प्रतिष्ठा के बाद से ही वैश्विक मंच पर अयोध्या नगरी धार्मिक पर्यटन और सनातन धर्म की प्रतिष्ठा और विकास कार्यों का पर्याय बनने लगी। इसी राम की नगरी पर प्रधानमंत्री ने आह्वान किया कि अगर देश को 2047 तक विकसित बनाना है तो हमें अपने भीतर राम को जागृत करना होगा।
9: राम सिर्फ एक व्यक्ति नहीं, राम एक मूल्य है, एक मर्यादा है, एक दिशा है। अगर भारत को साल 2047 तक विकसित बनाना है, अगर समाज को सामर्थ्यवान बनाना है तो हमें अपने भीतर राम को जगाना होगी।
8: अयोध्या नगर निगम के मेयर गिरीशपति त्रिपाठी ने बताया कि राम मंदिर के निर्माण के बाद से ही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के विजन के अनुरूप यहां सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक क्षेत्र में बड़ा परिवर्तन हुआ है।
10: अयोध्या में जब से राम मंदिर बना है अयोध्या में अभूतपूर्व परिवर्तन हुआ है। सामान्य रेहड़ी पटरी के दुकानदारों की भी आय 5 गुना से ज्यादा बढ़ गई।
8: पर्यटकों की संख्या में बढ़ोतरी के साथ ही राम नगरी आधुनिक सुविधाओं से युक्त हुई है। अयोध्या आज न केवल आस्था का केंद्र है बल्कि धार्मिक पर्यटन, कनेक्टिविटी और रोजगार के मामले में नए आयाम स्थापित करके भारत की सांस्कृतिक पहचान और विरासत का वैश्विक प्रतीक बन रही है। सुशील चंद्र तिवारी, आकाशवाणी समाचार, लखनऊ।
2: विदेश मंत्री एस जयशंकर न्यूयॉर्क में संयुक्त राष्ट्र महासभा के 81वें सत्र के लिए भारतीय प्रतिनिधिमंडल का नेतृत्व करेंगे। डॉ जयशंकर 26 सितंबर को संयुक्त राष्ट्र महासभा को संबोधित करेंगे। इस दौरान वे विभिन्न बहुपक्षीय और द्विपक्षीय बैठकों में भी शामिल होंगे। एक रिपोर्ट।
11: संयुक्त राष्ट्र महासभा के 81वें सत्र का विषय है विश्वास बहाल करना, बदलाव का प्रबंधन करना। महासभा में संयुक्त राष्ट्र के सभी 193 सदस्य देशों के राष्ट्रपति, प्रधानमंत्री और वरिष्ठ प्रतिनिधि हिस्सा लेंगे। वे प्रमुख अंतर्राष्ट्रीय मुद्दों पर अपने देशों की प्राथमिकताओं और रुख को सामने रखेंगे। संयुक्त राष्ट्र महासचिव एंटोनियो गुतरेज ने विश्व नेताओं से अंतर्राष्ट्रीय सहयोग मजबूत करने का आह्वान किया है। उन्होंने एक वीडियो संदेश में कहा है कि शांति, गरिमा, न्याय और मानवता के लिए सभी को एकजुट होना चाहिए और बेहतर दुनिया के निर्माण के लिए अंतर्राष्ट्रीय सहयोग जरूरी है। समाचार कक्ष से विकास नापा।
2: रूस में सत्तारूढ़ यूनाइटेड रशिया पार्टी ने संसदीय चुनाव में बढ़त बना ली है। रूस के केंद्रीय निर्वाचन आयोग के अनुसार पार्टी ने करीब 58% वोट हासिल किए हैं। अंतिम परिणाम 25 सितंबर तक आने की उम्मीद है। यूनाइटेड रशिया पार्टी ने पिछले चुनावों में 324 सीटें जीती थीं। ये चुनाव यूक्रेन के साथ जारी संघर्ष के बीच हो रहा है। अमेरिका और ईरान के बीच तनाव लगातार बना हुआ है। दोनों पक्ष एक दूसरे को धमकियां दे रहे हैं। वहीं संघर्ष में कूटनीतिक सुलह की संभावना के संकेत भी मिल रहे हैं। मौसम विभाग ने आज अंडमान और निकोबार द्वीप समूह, तमिलनाडु, पुदुच्चेरी, कारैक्काल और तेलंगाना में तेज बारिश की संभावना व्यक्त की है। अगले 2-3 दिन तक तटीय आंध्र प्रदेश, छत्तीसगढ़, कर्नाटक और मध्य महाराष्ट्र में भी मूसलाधार बारिश हो सकती है। जापान एशियाई खेलों में भारतीय खिलाड़ियों का पदक जीतने का सिलसिला आज भी जारी है। भारत ने पुरुषों की 10 मीटर एयर राइफल स्पर्धा में 2 पदक जीते। हिमांशु ढिल्लो ने रजत और रुद्रांश पाटिल ने कांस्य पदक अपने नाम किया। इससे पहले हिमांशु ढिल्लो, पार्थ माने और रुद्रांश पाटिल की टीम ने पुरुषों की 10 मीटर एयर राइफल टीम स्पर्धा में रजत पदक जीता। वहीं सुचिका तारियाल ने मिक्स मार्शल आर्ट्स में महिलाओं के 60 किलोग्राम पारंपरिक स्पर्धा में कांस्य पदक हासिल किया। आकाशवाणी का समाचार सेवा प्रभाग आज रात 9:30 फोन इन कार्यक्रम पब्लिक स्पीक में कामगारों की सामाजिक सुरक्षा के लिए बढ़ाई गई ईपीएफओ वेतन सीमा पर परिचर्चा प्रसारित करेगा। अंत में मुख्य समाचार एक बार फिर। वाणिज्य तथा उद्योग मंत्री पीयूष गोयल ने कहा भारत न्यूजीलैंड मुक्त व्यापार समझौता 20 अक्टूबर से लागू होगा। केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल ने कहा बाजार में आने वाली या इस्तेमाल होने वाली दवाओं के दुष्प्रभावों और प्रतिकूल प्रतिक्रियाओं की निगरानी, मूल्यांकन और रोकथाम में भारत की यात्रा आत्मनिर्भरता का उल्लेखनीय उदाहरण। विदेश मंत्री एस जयशंकर न्यूयॉर्क में संयुक्त राष्ट्र महासभा के 81वें सत्र में भारतीय प्रतिनिधिमंडल का नेतृत्व करेंगे। अंडमान और निकोबार द्वीप समूह, तमिलनाडु, पुदुच्चेरी, कारैक्काल और तेलंगाना में आज तेज बारिश की संभावना। और भारत ने जापान एशियाई खेलों में पुरुषों की 10 मीटर एयर राइफल स्पर्धा में 3 पदक अपने नाम किए। इसके साथ ही दोपहर समाचार का ये अंक समाप्त हुआ। नमस्कार।
12: आकाशवाणीचं हे हैदराबाद केंद्र आहे। मध्यम लहरी 406.5 मीटर्स अर्थात 738 किलोहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर प्रसारित करीत आहोत आजचा आपला मराठी कार्यक्रम निशिगंध। श्रोते हो, आपणा सर्वांना सीमा कुलकर्णीचा सप्रेम नमस्कार। श्रोते हो, मराठी साहित्य विश्व अनेक वैविध्यपूर्ण साहित्य प्रकारांनी समृद्ध आहे। नाटक, ललित लेख, कथा, कादंबरी अशा विविध साहित्य प्रकारांमध्ये कथा ऐकण्याचा आनंद आणि मजा काही वेगळीच असते, कारण कथेतील प्रत्येक प्रसंग, प्रत्येक व्यक्तिरेखा आपल्याला एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातं। प्रत्येक कथा ही आपल्याला काहीतरी देऊन जाते, कधी जीवनाकडे पाहण्याची नवी दृष्टी, कधी एखादा सुंदर विचार, तर कधी आपल्या स्वतःच्या अनुभवांची आठवण। तर श्रोते हो, आजच्या निशिगंध मराठी कार्यक्रमात साहित्य सरिता या अंतर्गत कथा वाचन, स्वाती देशपांडे लिखित भेंडीची भाजी ही कथा ऐकूयात। तर
13: नमस्कार, कथेचं शीर्षक आहे भेंडीची भाजी। पराग खूप दिवसांनंतर भाजी आणण्यासाठी बाजारात गेला आणि हे काय संकट ओढवून घेतलं असा विचार करायला लागला। घरात नोकरी करणारी बायको आणि समानतेचा धडा, त्यामुळे मदत करायची असेल तर काय करावी या विचारानेच तो मंडईत आला होता। लहान असताना पोळीसोबत भाज्या खाणे सोडून भाज्यांशी परागचा विशेष संबंध नसायचा। त्यांच्या घरी अगोदरपासून भाज्या आणण्याचं काम आईच करत होती. परागला मात्र आई खूपदा बाजारात पिशव्या उचलण्यासाठी सोबत न्यायची. आईची ती चिकित्सक वृत्ती पाहिल्यानंतर त्याला कळायला लागलं की नंतर काही वर्षे बाबा घरातली इतर कामं जास्त करायचे पण भाजी आणायची नाहीत. कारण भाजी आणल्यानंतर जे ते आरोपीच्या पिंजऱ्यात उभे असल्याप्रमाणे हिशोब द्यायचे आणि चूक कबूल करायचे ते त्याने देखील एक दोनदा पाहिलं होतं. भाजीचा भाव आणि ताजी कोवळी भाजी कशी आणायची, कशी ओळखायची, कशी निवडायची वगैरे आईचा क्लास सुरूच असायचा. त्याच्या आईचा भारीच वचक होता कुटुंबाच्या खर्चाच्या बाबतीत. पण एक आहे, आई पट्टीची सुगरण आहे हे मान्यच करावं लागेल. अगदी फोडणीचा भात देखील तिच्या हातचा चविष्ट व्हायचा. मग भाज्यांची काय कथा? त्याने मंडईत पाहिलं, अरे वा किती कोवळी आणि सुंदर भेंडी, असा मनातून आवाज आला. बाकीची भाजी घेतल्यानंतर भेंडी घ्यावी की नाही याचा विचार करण्यात त्याने 5 मिनिट घालवले. पण नाही, कोवळ्या भेंडीकडे पाहून घेतल्याशिवाय त्याचा काही पाय निघेच ना. आई लहानपणी दाखवायची तसं मागचं टोक तोडून छोट्या छोट्या भेंड्या निवडून त्याने 1/2 किलो भेंडी घेतली आणि ठरवलं की काहीही झालं तरीही आपली आवडीची भाजी खायचीच. मनात विचार आला, आज खायची कुरकुरीत कोरडी भेंडीची भाजी, अगदी आई करते तशी. हा शब्द जर घरी बायकोसमोर काढला तर आज काही खैर नाही. आता सासूची स्तुती केलेली कधी सुनेला आवडली आहे का? म्हणजे सुनेची स्तुती केली तरीही सासूला चालत नाही हे पण तितकंच खरं. मग माझ्या मुलांना कशी कळेल की भेंडीची भाजी किती सुरेख लागते, म्हणजे ती बनवतात कशी, इथपासून सुरुवात आहे. आई भाजी बनवत असताना या दरम्यान कधीच किचनमध्ये जाण्याचं धाडस दाखवलं नाही. पण आता लग्नानंतर बायकोला मदत करतोच आहे ना, म्हणजे पलकला त्याच्या मुलीला विचारून तिच्या मदतीने आज आपण स्वतःच भाजी करूयात. हो, आपल्याकडून किचनमध्ये नवीन सुरुवात करू. अर्थात स्वातीला विचारूनच की छान भेंडी मिळाली आहे तर ती शेंबडी गिळगिळीत भाजी कोण खाणार. पिशवीत भेंडी टाकून पराग घराकडे निघाला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र समाधान होतं. जणू काही त्याने हिमालय सर केला असं वाटलं. त्याने वाटेत ठरवलं, आज भाजी आपणच करायची. एरवीसारखी बायकोला नुसती मदत नाही, पूर्ण जबाबदारी स्वतःची. समानतेचा धडा आज वापरायचा. घरी पोचल्यावर बायको स्वाती सोफ्यावर बसून लॅपटॉपवर काहीतरी काम करत होती. अरे भाजी काय आणलीस? तिने वर न पाहताच विचारलं. भेंडी, पराग एक खास आत्मविश्वासाने म्हणाला. स्वातीने वर पाहिलं आणि भुवया उंचावल्या. भेंडी, आणि ती सुद्धा तूच निवडून आणलीस? तिच्या आवाजात आश्चर्य आणि किंचित संशय दोन्ही होत. लग्नाला 12 वर्ष झाली आणि पराग कधी भाजी निवडून आणतो हे तिने आजवर पाहिलं नव्हतं. हो, आणि आज भाजी मीच करणार. हॉलमध्ये एकदम शांतता. स्वातीने लॅपटॉप बाजूला ठेवला. अच्छा, सूर्य कुठून उगवला आज? ती हसत होती. त्या हसण्यात एक सूक्ष्म खोच होती जी परागला नेमकी कळली. मला जमेल ग, काय एवढा अवघड आहे भाजी करणं, असं म्हणत पराग किचनमध्ये शिरला. पण आतल्या आत मात्र त्याला थोडं थोडं टेन्शन आलं होतं. मनावर जोर टाकला. थोडं आठवत होतं आईचे हात कसे चालायचे, कढईत तेल किती टाकायचं, भेंडी किती बारीक चिरायची, गॅस मंद की मोठा. आता पहिली अडचण इथेच आली, भेंडी नक्की कशी चिरायची. आईची भेंडी नेहमी सारख्या आकाराची तिरप्या तुकड्यात चिरलेली असायची. परागने पहिला तुकडा चिरला आणि तो जाडजूड वेडा वाकडा निघाला. दुसरा त्याहून वाईट. 10 मिनिटांनी त्याच्यासमोर 2-3 भेंडीचे तुकडे कमी आणि अमूर्त कलाकृती अब्स्ट्रॅक्ट आर्ट तयार झाली होती. ए बाबा, तू काय करतोयस? मुलगी पलक 10 वर्षांची दारात उभी राहून विचारत होती. ए, माझी मदत लागणार होती ना, मग मला न बोलवता भेंडी का चिरायला घेतलीस? भाजी करतोय बाळा, आजीसारखी कुरकुरीत भेंडीची भाजी. आजीसारखी? ए मग आधी फोन कर ना आजीला, पलक हसत हसत म्हणाली आणि तिथून पळाली. मुलीचं म्हणणं खरंच चुकीचं नव्हतं. पराग थोडा वेळ विचार करत राहिला, फोन करावा की न करावा. स्वाती जवळपास असताना आईला फोन करून रेसिपी विचारणं म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेण्यासारखं होतं. पण भाजी बिघडली तर त्याहून मोठी नामुष्की होती. शेवटी त्याने बाल्कनीत जाऊन आवाज खाली ठेवून आईला फोन लावलाच. आई, अगं मी आज भेंडी आणली आहे स्वतः निवडून. एक सांग ना, तू भेंडीची भाजी कशी करतेस ग? म्हणजे सहज विचारतोय हं. पलीकडून आई खुदकन हसली. अरे वा, लेकाला आज भेंडीची भाजी करायची लहर आली वाटतं. ती पण मी करते तशी. बरं ऐक. आणि मग सुरू झाला एक असा क्लास जो परागने लहानपणी कधीच लक्ष देऊन ऐकला नव्हता. भेंडी अगदी बारीक चिरायची नाही, मध्यम आकारात चिर. चिरल्यावर लगेच धुवू नकोस, आधी भेंडी धुवून कोरडी करून मग चिर, नाही तर ती बुळबुळीत होते. म्हणजे शेंबडी ना, जशी दुसरी लोक बनवतात. बायकोचं नाव कसं घेणार होता तो? काय रे पराग, काहीही बोलतोस. बर ऐक, कढईत तेल भरपूर हवं हं, कंजूशी करू नकोस. तेल तापलं की आधी हिंग, मोहरी, जिरे, मग हळद, तिखट आणि मग भेंडी टाक. आणि सगळ्यात महत्वाचं, झाकण ठेवायचं नाही. झाकण ठेवलं की वाफेवर भेंडी शिजते आणि ती गिळगिळीत होते. उघडं ठेवून मध्ये मध्ये परतत राहायचं. संयम हवा बाळा, ही भाजी करायला संयम हवा. वा, म्हणून तर आई तू परफेक्ट गृहिणी आहेस. कितीही यूट्यूब चॅनल पहा पण इतक्या बारीक सारीक गोष्टी कुणी सांगत नाही ग. आई तू ग्रेटच आहेस. संयम हा शब्द ऐकून परागला जर हसूच आलं. आईच्या तोंडून हा शब्द म्हणजे जणू आयुष्याचं तत्वज्ञानच होतं. वरून कुठला मसाला पेरला तर कशी चव लागते वगैरे वगैरे आईने समजावून सांगितलं. फोन ठेवून तो परत किचनमध्ये आला. स्वातीने त्याला बाल्कनीतून येताना पाहिलं तर नाही याची खात्रीही करून घेतली. आता वाया गेलेल्या 2-3 भेंडीच्या कलाकृती बाजूला सारून आणलेल्या भेंडीतून अर्धी भेंडी वेगळी केली. आईने सांगितलेलं प्रत्येक पाऊल अगदी परीक्षेत उत्तरली हवी तशी काळजीपूर्वक पाळायला लागला. भेंडी त्याने आणि पलकने मिळून चिरली. मग स्वयंपाकघरात कामं सुरू झाली. मस्त मोठ्या कढईत तेल तापवलं, जिरे मोहरी हिंग टाकलं, भेंडी कढईत सोडली. त्या क्षणी त्याला असं वाटलं की आपण काहीतरी मोठं युद्ध जिंकत आहोत. पण नियती काही औरत संकेत देत होती. भेंडी परतता परतता फोन वाजला. ऑफिसमधून अर्जंट कॉल होता. 2 मिनिटांचाच कॉल होता पण त्या 2 मिनिटात भेंडीच्या तळाशी करपायला सुरुवात झाली होती. वास येताच पराग धावत आला पण तोवर उशीर झाला होता. अर्धी भाजी काळपट, अर्धी कच्ची आणि मध्येच काही तुकडे अगदी चारकोल स्टाईलमध्ये कोळसे तयार झाले होते. अरे देवा, पराग हताश होऊन कढईकडे बघतच राहिला. त्याने पलकला बाहेर पाठवलं होतं कारण त्याला ही भाजी मुलांसाठी सरप्राईज म्हणून करायची होती. तेवढ्यात स्वाती किचनच्या दारात येऊन उभी राहिली, वास घेत घेत. पराग, काय जळतंय रे? काही नाही, प्रयोग आहे थोडासा, पराग गडबडीने कढई झाकण्याचा प्रयत्न करत म्हणाला. स्वातीने जवळ येऊन कढईत डोकावून पाहिलं आणि तिला हसू आवरेना. प्रयोग? अरे हा तर भेंडीचा अंत्यसंस्कार दिसतोय. ए असं काय बोलतेस ग, मी किती मेहनत घेतली पाहिला आहेस ना तू? एक एक भेंडी अगदी निगुतीने चिरली होती, पराग खजील होत म्हणाला. अरे रडू नकोस, हसते आहे मी तुझ्यावर, भाजीवर नाही. स्वाती हसतच त्याच्या शेजारी येऊन उभी राहिली. बरं एक सांग, आईकडून रेसिपी घेतलीस ना फोनवर? मला ऐकू आलं बाल्कनीतून. आता पराग एकदम गोंधळला. तुला कसं कळलं? अरे इतकं काय लपवतोयस, मला माहिती आहे तुला तुझ्या आईची भाजी आवडते आणि माझी नाही आवडत. हे लग्नाच्या पहिल्या वर्षापासून मला माहिती आहे, स्वाती शांतपणे म्हणाली. तिच्या आवाजात राग नव्हता, पण थोडी गंमत आणि समजूतदारपणा होता. पराग एकदमच गप्प झाला. इतकी वर्ष तो हे लपवत होता आणि स्वातीला हे आधीपासूनच माहीत होतं. मग तू बोलली नाहीस कधी ते? त्याने विचारलं. बोलून काय उपयोग होता? प्रत्येक सासू आपल्या सुनेपेक्षा वेगळी भाजी करते आणि प्रत्येक नवरा आईच्या हातची भाजी जास्त आवडते असं म्हणतो. ही तर जगरहाटी आहे रे, त्यात रागवायचं काय? स्वाती हसत म्हणाली. पण खरं सांगू, मला वाईट याचं वाटतंय की तू कधी मला सरळ विचारलं नाहीस. तुझी भाजी अशी का लागते ग? जरा वेगळी करून बघ असं नाही म्हणालास. इतकी निगुतीने किलोभर भेंडी करण्यासाठी माझ्याकडे वेळ नसायचा रे पराग. सासूबाई यायच्या तेव्हाच करायला घ्यायच्या त्यांच्या पद्धतीने. अगं मग तू पण विचारायचंस ना आईला कशी करता वगैरे. ए हे पहा, मी करते तशी भाजी माझ्या घरी होते माहेरी. भेंडीचे बरेच प्रकार मी हॉस्टेलमध्ये खाल्लेले आहेत, त्यामुळे खाण्याचे इतके चोचले नाहीत माझे. नोकरीमुळे वेळ नसतो, मुलं लहान होती, इतका वेळ कोण घालवणार रे? तू मला विचारायचं होतं ना भाजीबद्दल, उलट गुपचूप आईला फोन करत बसलास. परा काहीच बोलू शकला नाही. तिचं म्हणणं खरंच होतं, त्याने खरंच तिला कधी विचारलं नव्हतं. ती चिडेल असं वाटलं म्हणून तिने बनवलेली भाजी मुकाट्याने खायचा. बरं आता हे जळकं प्रकरण बाजूला ठेव, मी नवीन भेंडी घेते परत करायला. जमते का बघू तुझ्या आईसारखी? स्वाती फ्रीज उघडत म्हणाली. हे अजून भेंडी आहे घरात? परागने आश्चर्याने विचारलं. हो मी पण सकाळी आणली होती थोडी, वाटलं आज आपण करून पाहू सासूबाईंसारखी कोरडी भेंडीची भाजी. पण नको, आता तूच कर, मी सांगते तशी करायची. अरे वा वा वा, आज काय योग आहे. परागने आणलेली थोडीशी भेंडी आणि स्वातीने आणलेली पूर्ण भेंडी मस्त धुवून सुती कापडाने कोरडी पुसून घेतली. मुलं आणि पराग भेंडी चिरायला बसले. आता इथून सुरू झाला मजेदार भाग. स्वाती बाजूला उभी राहून सूचना देत होती आणि गंमत म्हणजे तिच्या सूचना जवळपास आईसारख्याच होत्या. तेल जास्त टाक, झाकण ठेवू नकोस, मध्ये मध्ये हलवत राहा, सगळीकडून परतूनच घे. पराग चकित होऊन बघतच राहिला. अगं तू तर आईसारख्याच सूचना देतेस. स्वाती असली अरे शहाण्या माणसा, भेंडीची भाजी कोरडी करण्याची पद्धत एकच असते, फरक एवढाच की तुझी आई जरा हळद जास्त टाकते, मी कमी. आणि हो कधी कधी मी लसूण टाकते, तुझी आई नाही टाकत, बाकी सगळं सेम आहे. त्या खूप वेळ उभा राहून एक एक भेंडी कोरडी होईपर्यंत वाट पाहतात, वरून त्या कोरडा मसाला पेरतात आणि मी मात्र थोडीशी भेंडी नरम झाली की बंद करून मोकळी होते. आता दुसऱ्यांदा केलेली भाजी मात्र चांगली जमली, कुरकुरीत कोरडी आणि खमंग वास सुटलेली. पराग स्वतःच आश्चर्यचकित झाला. त्याने आईने सांगितलेला तो कोरडा मसाला परतून मिक्सरमध्ये काढून घेतला आणि वरून भुरभुरला. भाजीला छान सर्व्हिंग बाउलमध्ये सजवलं आणि टेबलवर घेऊन आला. स्वातीने पोळ्या बनवून ठेवल्याच होत्या. रात्री जेवताना पलक आणि आर्यन दोघांनीही भाजी चाखली. बाबा ही भाजी खूप छान झाली हा, आर्यन ओरडला. पलक जरा जास्तच उत्साहात होती. बाबा ही तर अगदी आजीसारखीच लागते. ऐ आजीसारखी नाही, आजीने केलेल्या भेंडीच्या भाजीसारखी, पराग हसून म्हणाला. पण हे वाक्य बोलताना तो स्वातीकडे पाहायला घाबरत होता. ती फक्त हसली म्हणाली, अरे आजीसारखी असेल चव, पण आजीने नाही केली हा, आज बाबांनी आणि मी दोघांनी मिळून केली आहे म्हणून एवढी छान लागते. पराग मनातल्या मनात हसला. खरंच होतं, आजपर्यंत त्याने आईची भाजी आणि बायकोची भाजी यांच्यात उगाच स्पर्धा लावली होती. जणू दोघींपैकी एकीचीच भाजी खरी असू शकते. पण आज कळलं, भाजी कुणी केली यापेक्षा ती किती मनातून किती संयमाने केली हे जास्त महत्त्वाचं. जेवण झाल्यावर स्वाती हसत म्हणाली, बरं आता पुढच्या वेळी तूच कर हं भेंडीची भाजी, मला जरा सुट्टी दे बाबा. आणि जर परत करपली तर? परागने विचारलं. तर मग आईला फोन कर बिनधास्त, फक्त बाल्कनीत जाऊन लपून छपून नको, इथेच बस आणि स्पीकरवर टाक, मलाही ऐकायला आवडेल तुझ्या आईची भेंडीच्या भाजीवरची लेक्चर्स. ती डोळे बिचकावत म्हणाली. पराग हसला. आज एका साध्या भेंडीच्या भाजीने त्याला जे शिकवलं ते वर्षानुवर्ष कुणीच शिकवू शकलं नव्हतं. घरातलं प्रत्येक नातं, प्रत्येक चव वेगळी असते आणि त्यात स्पर्धा नसून एक गोडवा असतो जो फक्त समजून घेतला तरच दिसतो. नोकरी करणाऱ्या बायकोला नवऱ्याने किचनमध्ये मदत केली तर घरातला गोडवा वाढतो हे अनुभवायला इतकी वर्षे जावी लागली. कारण वेळ मिळत नाही म्हणून स्वातीने स्वयंपाकासाठी मावशी ठेवल्या होत्या, पण त्यांच्या हातचेही कुणाला आवडेना म्हणून मागच्या वर्षीपासून त्यांनाही सुट्टी दिली. आता मुलं थोडी मोठी झाली होती, घरात छोटी मोठी मदत करत होती, पण परागने स्वयंपाकघरात मदत करावी ही मात्र स्वातीची मनोमन इच्छा होती. आणि हो, त्या रात्रीपासून घरात एक नवा नियम पडला. पराग जमेल तेव्हा निवडून भाज्या आणणार, त्याला वेळ असेल तेव्हा भाजी चिरून देणार आणि हो, दर रविवारी भेंडीची भाजी परागच करणार. स्वाती त्या दिवशी त्याला फक्त सुपरवायझर म्हणून मदत करणार. मुलं मात्र दोघांच्याही भाजीला सेम टू सेम म्हणत राहिली, जे कदाचित या घटनेतलं सर्वात मोठं गोड खोटं होतं. कारण भेंडीची भाजी प्रत्येकाच्या हाताने वेगळी बनत असते, ती कधीच एकसारखी होत नाही. यानंतर काय झालं? पुढे पुढे पराग भेंडी वेडा झाला. दर रविवारी भाजी आणणं, निवडणं, चिरणं, वेगवेगळे प्रकार करून पाहणं आणि मग त्याने एक चार्टच बनवला. साधी कुरकुरीत भेंडी, तिखट मीठ लावून भेंडीची भाजी, दही भेंडी, भरली भेंडी, मसाला भरून, कांदा भेंडी, भेंडीची कोशिंबीर स्टाईल भाजी, लिंबू पिळून तळलेली भेंडी तेलुगू पद्धतीने केलेली, भेंडीची चटणी आंध्र प्रदेशातून, भेंडाकाय पुलुसू एक तेलुगू प्रकार, राजस्थानी भेंडीची भाजी आणि भेंडीचे पकोडे देखील. स्वातीने तर चार्ट पाहून तोंडात बोटच घातली. बापरे, अरे इतके सगळे प्रकार कुठून पाहिलेत? अगं, मी ऑफिसच्या कामाने कधी कधी हैदराबाद, विजयवाडा जात असतो ना, त्यावेळी साऊथ इंडियन थालीमध्ये असतात यातले काही भेंडीचे प्रकार. तिथल्या साऊथ इंडियन लग्नांमध्ये सुद्धा बरेच प्रकार असतात भेंडीचे, ते शिकून आलोय इतकंच. आणि पुढे या भेंडीने परागला एक वेगळीच प्रसिद्धी दिली. त्याच्या हाडामासात हे भेंडीचं कसब अगदी भिनलं होतं. म्हणजे कॉलनीत देखील परागची भेंडी प्रसिद्ध झाली. शेजारी पाजारी नातेवाईक त्याचे सासू सासरे सगळ्यांना परागच्या हातचे भेंडीचे पदार्थ आवडायला लागले. पुढे पुढे तर असं झालं की त्याच्या ऑफिसातले बॉस देखील त्याच्या भेंडीच्या भाजीचे फॅन झाले. आणि दीड वर्षांनंतर जेव्हा परागला प्रमोशन मिळालं तेव्हा त्याच्या बॉसने सांगितलं की अरे पराग, भेंडीची भाजी करायला संयम लागतो आणि तो संयम तू शिकला आहेस, त्यामुळे तुझ्या वागण्यात, तुझ्या बोलण्यात, तुझ्या काम करण्याच्या पद्धतीतही संयम आला आहे आणि म्हणूनच आता तुला मॅनेजरचं प्रमोशन मिळत आहे. प्रमोशन घेऊन जेव्हा पराग घरी आला तेव्हा मुलगी ओरडलीच, बाबा भेंडीच्या भाजीमुळे तुम्हाला प्रमोशन मिळालं, मग आता आपण रेग्युलर भेंडीची भाजी खात जाऊ, म्हणजे मोठं प्रमोशन मिळेल. स्वातीला देखील परागमध्ये घडलेला या बदलाचा खूप खूप अभिमान वाटत होता.
12: श्रोते हो, आताच आपण साहित्य सरिता या कार्यक्रमाअंतर्गत स्वाती देशपांडे लिखित भेंडीची भाजी ही कथा ऐकलीत.